सिंहगड नेटवर्क उगता नेतृत्व गेले आणि सकाळी म्हणून कार्यादी ते इथे नेमे गेला ना एसी जे इथे जे कार्य द्या कार्य नादेता आफ्रिका इथे इथे द्या आणि कुपिता आयो ना एवढा ना ना इथे दे गेला मला मा इथे दे गेला आधी दे इतर लोकांनी येऊन नाचाने कार्य आहे मुनिषे ना मोठा ना आम्हाला मोठ काय आपल्या आधी वेळोशी मधुवा एवढ्याची ना मंच आहे ओ नोमा नोमा नोमा नोमा दोना पाहतो सोडा ना मंच आहे ओमिशी ओमा सांडोना मोठा बा नोमा नाशिकाने कार्या द्या म्हणून मी काय नमे ना मो ozun wa bajan ni ko ni a abo no bo ju abo ko ni bujia ite ni ni se putara ma do wa oje buzu ti na bo to a o no gide no gide no a ke ko na o ko ji ja mo e go mo kai o ku ye mo bo ide se bu ta ya kai o ku lo ma go se mo bu ta ya e ni a ya kwa ya ani ka ni ti a ni o ni kane mara ngo beto to kane kara ina nyashina maka diabo bukete onye bantu kutia bantu kutia.